गंगा ना होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो उद्धार गंगा ना होती तेरी जो धार गंगा तो कौन कर तो उद्धार गंगा करे भवन निध सो पार मेहमान करे भवन